अनुपे नमस्तंगा भेखे नमस्तंगा लेखे नमस्तंगा काये नमस्तंगा जाये नमस्तंगा गंजे नमस्तंगा बंजे नमस्तंगा नामे नमस्तंगा ठामे नमस्तंगा कर्म नमस्तंगा धर्म नमस्तंगा नाम नमस्तंगा ताम नमस्तंगा जीते नमस्तंगा बीते नमस्तंगा बाहे नमस्तंगा टाहे नमस्तंगा नीले नमस्तंगा नादे नमस्तंगा शेदे नमस्तंगा गादे नमस्तंगा गंजे नमस्तंगा पंजे नमस्तंग उदारे नमस्तंगा पारे नमस्तंग सुवेका नमस्तंगा नेका नमस्तंग अभूते नमस्तंगा जुबे नमस्तंग दरकर्मे नमस्तंग दरपरमे नमस्तंग दरदेशे नमस्तंग दरबेशे नमस्तंग दरनामे नमस्तंग दरकामे नमस्तंग दरताते नमस्तंग दरकाते नमस्तंग दरतूते नमस्तंगा भूते नमस्तंगा लोके नमस्तंगा शोके नमस्तंग दरतापे नमस्तंगा थापे नमस्तंग दरमाने नमस्तंग निदाने नमस्तंगा गाहे नमस्तंगा बाहे नमस्तंग दरबर्गे नमस्तंगा सर्गे नमस्तंग बरभुगे नमस्तंग सजोगे नमस्तंगा रंगे नमस्तंगा पंगे नमस्तंगा गमे नमस्तस्तरमे नमस्तंग जलाश्रे नमस्तंग निराश्रे नमस्तंग अजाते नमस्तंगा पाते नमस्तंग अमजबे नमस्तस्त अजबे अधिसंगादेशे नमस्तंगापेशे नमस्तंग नृतामे नमस्तंग नृभामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्तदेव नमस्तंगापेव नमस्तंगा जन्मे नमस्तंग सर्वमे नमो सर्वगौणे नमो सर्वपौने नमो सर्वरंगे नमो सर्वभंगे नमो कालकाले नमस्तस्तदयाले नमस्तंगा वरणे नमस्तंगा मरणे नमस्तंग जरारं नमस्तंग कर्तारं नमो सर्वतन्दे नमो साबंदे नमस्तंग दर्शाके नमस्तंग दर्भाके नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे नमस्तंग आनंदे नमस्तंग महंते नमस्तस्तरागे नमस्तंग सुहागे नमो सर्वसुखं नमो सर्वभूखं नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो जोगजोगे नमो भोगभोगे नमो सर्वदयाले।

संगरव दुष्ट जतेठ उत्पाता सगल मलेश करुण काता जिया तुत शरणी भरे तनका दुष्ट दुत हवे मरे पुरख जमन पापरे ते हारे तनके तुम संकट सवटारे